ओके जी, गानो ॾाढो भलो आहे, गानो इंजॉय कयूं पिया. हुन खां अलावा तव्हां अगरि डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु अञा ताईं कोन कयो त बाबा डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु कयो. ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम सां गॾु तव्हांखे डी स्किन फेस वॉश बि मिली रहियो आहे बाबा. ऐं अगरि तव्हां ॿई चीज़ूं गॾु इस्तेमालु कंदा त पोइ त वाह वाह थी वेंदी, छो त तव्हांजी ख़ूबसूरती खे ज़रूरत आहे. कुझु अहिड़ा प्रोडक्ट हुजनि तव्हां वटि जेके तव्हांजी ख़ूबसूरती जो ख़्यालु बि रखनि ऐं तव्हांजी ख़ूबसूरती खे वधाईंदा बि रहनि. सो डी स्किन ब्यूटी क्रीम आहे जेका वाइटमिन ई बीड्स माइक्रो बीड्स फार्मुलेशन सां तयारु थियल आहे. ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम जी सभ खां बहितरीन ॻाल्हि ॿुधायां त तव्हांखे डी स्किन ब्यूटी क्रीम जेका आहे सिर्फ़ ॿ रातनि में रिज़ल्ट ॾियण वारी आहे. सो डी स्किन ब्यूटी क्रीम अगरि तव्हां इस्तेमालु कयो पिया त ॿ रातूं अगरि तव्हां इस्तेमालु कंदा त तव्हांखे भलो रिज़ल्ट मिली वेंदो. ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम जेका मेडिकेटेड फार्मुलेशन तयारु थियल आहे, यानी कि हिन खे डॉक्टर जी निगरानी में तयारु कयो अथसि. सो डी स्किन ब्यूटी क्रीम तव्हां ट्राए करे ॾिसो बाबा, सफ़ा भली क्रीम अथव, तव्हांखे मज़ो अची वेंदो. ऐं तव्हां सेंसिटिव स्किन ते बि लॻाए सघो था. डॉक्टर जे मशवरे सां अगरि तव्हां कोई बि प्रोडक्ट इस्तेमालु कंदा त तव्हांखे फुल यकीन हूंदो आहे त हिन जो असांखे असर भलो मिलंदो. सो बिल्कुलु जेका डी स्किन ब्यूटी क्रीम आहे हिन खे डॉक्टर ही तयारु कयो आहे. सो तव्हां लाज़मी ट्राए करे ॾिसो, तव्हांखे सफ़ा भलो छा सफ़ा भले मां भलो रिज़ल्ट मिली वेंदो. सो तव्हां ट्राए करे ॾिसो. ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम सां गॾु तव्हांखे डी स्किन फेस वॉश मिली रहियो आहे जेको हाइलोरोनिक एसिड सीरम सां तयारु थियल आहे. तव्हांजी स्किन खे हाइड्रेट कंदो आहे, तव्हांजी स्किन खे क्लीन कंदो आहे ऐं तव्हांजी स्किन खे मॉइस्चराइज़ बि कंदो आहे. सो डी स्किन फेस वॉश ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम ॿई चीज़ूं गॾु लॻायो जीअं तव्हां सफ़ा ख़ूबसूरत थी वञो. अगरि तव्हांजे एरिया में न आहिनि अवेलेबल त पोइ बाबा तव्हांखे डायल करिणो आहे 03-12-50-25-907 ऐं ॿियो नंबर आहे 03-27-38-43-09. ही ॿई नंबर तव्हां पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर से अवेलेबल कराइण जे लाइ डायल करे सघो था. हिकु नंबर बिज़ी हूंदो या बंदि हूंदो त ॿियो नंबर तव्हांखे आराम सां तव्हांजी ॻाल्हि खे ॿुधंदो. त तव्हां हुननि खे ॿुधायो बाबा कहिड़ी कहिड़ी जॻह ते डी स्किन ब्यूटी क्रीम ऐं वाइट एज जा प्रोडक्ट्स अवेलेबल न आहिनि, जीअं हुननि खे बि आसानी थी वञे हू अवेलेबल कराइनि. ऐं तव्हां बि हुतां बसि आराम सां वञो वेठी अचो, ठीकु आहे. सो डी स्किन ब्यूटी क्रीम इस्तेमालु कयो ऐं वाइट एज जा प्रोडक्ट बि इस्तेमालु कयो. सभु तव्हांजी स्किन जे मुताबिक़ आहिनि, तव्हांखे ख़ूबसूरती ॾींदा ऐं तव्हां सुहिणा सुहिणा थी वेंदा. ओके जी, सो अनवर भाउ तव्हांजो हैप्पी बर्थडे आहे. सो ही स्पेशल सॉन्ग मां तव्हांजे लाइ लिस्ट में लॻायो आहे. तव्हांखे हैप्पी बर्थडे असांजे तरफ़ां, असांजी पूरी टीम जे तरफ़ां. ख़ुशि हुजो, सलामत हुजो ऐं असां सां गॾु हुजो.